त्याप बाण घ्या करी सावधान राघवा, असा इशारा श्री रामचंद्रांना देणारा लक्ष्मण स्वतः भरतावर संतापानं धावून जाऊ लागला। तेव्हा श्रीरामानी परत त्याचं सांत्वन केलं। भरत रामाश्रमात आला, वेड्यासारखीच त्यानं श्रीरामांच्या चरणांना मिठी घातली। रामानी त्याला जवळ घेतला, कुशल प्रश्न विचारले। भांबावून गेलेल्या भरतानं मोठ्या कष्टानं पितृनिधनाची वार्ता सांगितली। सर्व आश्रमावरच दुःखाची छाया पसरली। यथाकाळी श्रीरामानी वडिलांचं श्राद्ध केलं। भरत पुन्हा पुन्हा म्हणू लागला, रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळं आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळं तुम्हाला वनवासी व्हावं लागलं। तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला म्हणाले, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती

क्रमानवाचा। माय कैकई ना दोषी नभे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात। खेळ चाललासे माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। अंत उन्नतीचा पतनी होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत। वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। जीवासवे जन्मे मृत्यू, जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात। दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत, काय शोक करिसी वेड्या स्वप्नीचा फळांचा। पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। तात स्वर्गवासी झाले, तात स्वर्गवासी झाले बंधु ये वनात। अतर्कना झाले काही जरी अकस्मात, मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा। पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात। दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात। वर्धमान ते चाले मार्गरे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट। एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ। क्षणिकतेची आहे बाळा मेळ माणसांचा, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा। पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। नको आसू ढाळू आता, नको आसू ढाळू आता पूस लोचनास। तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास।

आहे जगती पुत्र मानवाचा, नको आसू ढाळू आता, नको आसू ढाळू आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास, अयोध्येत हो तू राजा रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती